आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादेच्या अनुदा सकाळची बरोबर सोवर जायता ऐकूया दिल्ली केंद्रान सक्षपीत हिंदीतल्यान खबरो आणि सोवर 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो.

स्वआयचे विचार करून तुम्ही ऐकले. आता ऐकूया भक्ती गीताची कार्यवळ आमचो आधार. हे कार्यवळीक पहिले सुवातेक तुमकां ऐकूंक दिता उल्हास बोयम आनी चोरस हांच्या आवाजांतले शोभीत अशें गीत.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशल्सच्या 3 दिसांच्या भोंवडेर वतात। केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज गुजरातान देशांतली पयली सहकाराचेर आदारिल्ली टॅक्सी सेवा भारत टॅक्सी सुरू करतले। जहाज बांदणीच्या मळार भारत संसारीक पावण्यार केंद्र करपाची मोख भारत सरकारान दवरल्या अशें केंद्रीय बंदर जहाज येरादारी आनी उदकामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळां। तांचे हस्तुकी काल नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल इमारतीचें उक्तावण जालें त्या वेळार ते उलयताले। गोंय सरकार संवसारीक दर्जाची मॅरीटायम यंत्रणा उबारतलें, त्या भायर नुस्तेमारी खातीर लागपी मुळावी बांदावळ, नीलक्रांती, शाश्वत उदरगतीसत, पर्यटन, सुरक्षीत नॅव्हिगेशन करपाच्या दिकेन सरकार वावुरता अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां। 30 सप्टेंबर मेरेन गोंय मॅरीटायम मंडळाची स्थापणूक जातली, ताचे खातीर तयारी करपाची प्रक्रिया पयलींच सुरू जाल्या अशी माहिती भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी दिल्या। म्हजे घर येवजणे संबंधित कागाळीन प्रश्नाचेर उपाय काडपा खातीर 8800917119 ही समर्पित हॅल्पलायन क्रमांक कार्यान्वीत केल्ल्याची माहिती उत्तर गोंय जिल्होधिकारी कार्यालयान दिल्या। दादल्यांच्या क्रिकेटान काल बेलफास्टान जाल्ल्या 2 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीन आयर्लंडान भारताक 34 धावण्यांनी हरोवन या खंयच्याय फॉर्मेटान भारताचेर मेळिल्ले आयर्लंडाचे पयले जैत। ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो।

0: आम्ही आकाशवाणी पुणे केंद्राच्या माध्यम चॅनल येता. सकाळची बरोबर 7 वाजून 7 मिनिट आणि 11 सेकंद जाता. ऐकून येता सुप्रभात ही कार्यवळ.
1: प्रभातम प्रभातम.

0: सर नमस्कार. मादे चॅनलाचेर ह्या नव्या सकाळी तुमकां सगळ्यांक हार्दीक स्वागत करता. आयच्या ह्या सुंदर प्रभेत तुमच्या घरा घरांत आनंद, समाधान आनी उत्साह भरून राव हीच आमची शुभेच्छा. हांवच तुमचो इश्ट केदार तुमच्या वांगडा घेवन येता एक सुंदरशी कार्यावळ. सुप्रभात. कार्यावळीच्या सुरवेक तुमकां आयकून दिता आयच्या दिसाचो घडिल्लो काही म्हत्वाची इतिहासीक अशी घटना दीन विशेष. हातून
1: दीन विशेष

आतास तुम्ही ऐकले दिन विशेष आयच्या दिसाचो त्या इतिहास आयचे सुविचार यश ताकाच मेळटा जे स्वप्न पळयता न्ही तर ते पूर्ण करपाक प्रयत्न करता. इश्टानो प्रत्येक सकाळ नवी अवसर घेवन येता आयची चुको विसरून आयज नव्या उद्देशान सुरवात करुया. ऐकुया मुखार एक सुंदर अशें गीत.

श्रोते मी ऐकायला सुप्रभात हे करावं आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमाच्या जनाचे खरेच सगळ्यांक निरोगी रावप एक जीवन हीच खरी संपत्ती असा. आयचो आरोग्य टिप्स असा सकाळी बेगीन उठा उदक पिया तशेंच 30 मिनटां चलत किंवा व्यायाम करा तुम्ही सदांच फीट एंड फायन रावतले. तशीच ताजी फळां आनी भाजयो खायत रावा म्हणजे तुमचे आरोग्य जपले तर जीवन तुमचे खूब आनंददायी जातले. ऐकूया मुखाल्ल्या सुवातीक एक सुंदर अशें गीत शुभ्रभात ह्या करवीक.

नव्यो साधन सुविधा तयार करतले अशी माहिती नुस्तेमारी खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकार हांणी काल दिली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला या गावांत बांदपाचे आशिल्ल्या बहुउद्देशी सभागर आनी नवी जेटी बांदपाच्या कामाचो काल हळर्णकार हांच्या हजेरेन शुभारंभ जालो. या वेळार केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, आदले आमदार आनी कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकार तशेच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. जी कामां हातांत घेतल्यांत ती फुडल्या 2 वर्सांत बांदून पुराय जातली. थळाव्या नुस्तेमारांक फायदो मेळचो हे खातीर झेल तयार करपाचे मशीन, नुस्तें सुकोवपाचे खातीर सोलर ड्रायर्स, व्हॅक्यूम पॅकिंग मशीन अशी सुविधा मेळटल्यो अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. म्हजे घर येवजणे संबंदीत कागाळीन प्रश्नाचेर उपाय काडपा खातीर 880-9-1719 ही समर्पित हेल्पलायन क्रमांक कार्यान्वीत केल्या अशी माहिती उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालयान लोकांक दिल्या. ही हेल्पलायन उत्तर जिल्हाधिकाऱ्याचे कार्यालया कडल्यान चलतली आनी म्हजे घर येवजणे खाला भौशीक कागाळींक वेळार प्रतिसाद आनी प्रभावी निवारण सुनिश्चित करपा खातीर कार्यालयान वेळार कार्यरत उरतली. हवामान खात्यान गोंयांत 25-30 जून ह्या काळांत मध्यम देवटंगराच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. ते प्रमाण ह्या 5 दिसां खातीर पावसाचो येलो अलर्ट जारी केला. अंदूची 57वी राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशीप ह्या वर्सा 30 जुलय ते 1 ऑगस्ट मजगती जावपाची आसा. ह्या सर्तीन गोंयभरा सावन सुमार 2000 खेळगडे वाटेकार जातले अशी माहिती गोंय एथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सावयकार हांणी दिली. पणजेंत आपयल्ल्या पत्रकार परिशदेंत सावयकार उलयताले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांजवेळा 7 वेळा.

आकाशवाणीच्या पणजी केंद्रा खातीर दुर्गाप्रसाद पै हांणी बरोवन सादर केल्ले जिल्हो वार्तापत्रा खातीर ह्यो आसात फोंड्याच्यान खबरो. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान फोंड्यात दोन मुखेल सुवातांनी योग सत्राचे आयोजन केल्ले. रवी नाईक क्रीडा संकुलात आयोजित केल्ल्या योग सत्रात विद्यार्थी शिक्षक आणि थळावे नागरिक उमेदीन वाटेकार झाले. कुर्टी खांडेपार पंचायतीचे सरपंच नावेद तहसीलदार उपसरपंच आणि पंच वांगडी लेगीत हजर आशिल्ले. तांणी बरे भलायके खातीर आणि कल्याणा खातीर योगाक दिसपट्ट्या जिणेचो वाटो करपाचे आवाहन लोकांक केले. ते भायर फोंड्यातल्या पीईएसच्या एसआरएसएन उच्च माध्यमिक विद्यालय फार्मागुडी हांगा योग दीस विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उमेदीन मनयलो. कार्यक्रमात शारीरिक तंदुरुस्ती मनाची शांती आणि सर्वांगीण कल्याणा खातीर योगाचे महत्व स्पष्ट केले. त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या उलोवपाचे प्रसारण केले. जातूतल्यान वाटेकारांक भलायकेन भरिल्ली आणि संतुलित जिणेची पद्धत आपणावपाची प्रेरणा मेळ्ळी. उच्च शिक्षण मेळयताना विद्यार्थ्यांनी आपण समाजाचे ऋणी असात अशी भावना घेऊन मुखार वचचे आणि तोच तांचो आणि समाजाची उदरगत करपाचो एकूच मार्ग जावन असतलो असे फोंडे पालिकेचे आदले नगराध्यक्ष आणि सध्याचे नगरसेवक रितेश नायक हांणी सांगले. लायन्स क्लब ऑफ फोंडा केजी आणि प्राथमिक शाळा आणि रवी नाईक एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट हांच्या जोडपालवान शाळेच्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमात नगरसेवक रितेश नाईक कुर्टे खांडेपार पंचायतीचे सरपंच नावेद तहसीलदार पंच वांगडी मनीष फोंडेप नगरपालिकेचे नगरसेवक आनंद नाईक रूपक देसाय विद्या पुन्हालेकर आणि ज्योती नाईक तसेच समाजसेवक सुदेश नाईक लायन्स क्लबचे उपराज्यपाल सुदेश बोरकर शाळेचे अध्यक्ष चंदन कुमार नाईक व्यवस्थापक कर्नल हेमंत जोगळेकर आणि हेर मानेस्त हजर आशिले. फुडे उलयतना रितेश नाईक हाणी विद्यार्थ्यांक नोकरी निर्माण करपी जाऊन आपल्या वांगडा समाजाक उभारपाचो यत्न करचो असे आवाहन केले. यावेळार सुदेश बोरकरान लायन्सच्या वावराची माहिती दिली. चंदन कुमार नाईक हांणी येवकार दिलो आणि हेमंत जोगळेकरान उपकार मानले. सुमार 70 विद्यार्थ्यांक मानेस्तांच्या हातातल्यान शाळेची सामग्री वाटली. यावेळार पालक आणि शिक्षक व्हड्या प्रमाणात हजर आशिले. विनय गांवस आणि एकनाथ कारकल हांणी व्यवस्थापन बाजू हाताळून ही कार्यावळ यशस्वी केली. जिल्हा पंचायत वांगडी सुनील जल्मी हांणी

0: माशेल मोटरसायकल थांब्यावेल्यान 33 मोटरसायकल पायलटांक रेनकोट वाटले. ह्या वेळार जिल्हा पंचायत वांगडी सुनील जल्मी हांणी आपल्या उलोवपांत मोटरसायकल पायलट ही गोंयच्या येरादारी व्यवस्थेतली विश्वासाची व्यक्ती, गोंयचे पहिले मुखेलमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हांणी सुरू केली ही सेवा जावन आसा. मोटरसायकल पायलट हे वत पावसाची पर्वा करिनासतना दीस रात ते लोकसेवा करतात. तांच्या खंयच्याय कामात तांकां आपलो सदांच आदार आसतलो अशें आश्वासन तांणी ह्या वेळार उलयतना दिले. ह्या वेळार तांचे वांगडा भोमच्या आदले पंच वांगडी विश्वजीत नायक हजर आशिल्ले. निमाणे गुरुदास परब हांणी उपकार मानले. म्हार्दोळ हांगाच्या शांतादुर्गा स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबान गोठण वेलींग गांवांतल्या भुरग्यां खातीर व्हयो वाटपाची कार्यावळ जाली. हो कार्यक्रम सरकारी प्राथमीक शाळा गोठण वेलींग आनी सरकारी प्राथमीक शाळा खाजन वेलींग हांगा जालो. हातूंत बालवाडी आनी प्राथमीक विभागातल्या भुरग्यांक व्हयो वाटल्यो. भुरग्यांक शैक्षणिक साहित्य दिवन तांकां आधार दिवप आनी समाजात शिक्षणा खातीर बरें वातावरण तयार करप हो ह्या उपक्रमाचो हेतू आशिल्लो. 72 परस चड भुरग्यांक हाचो फायदो जालो. भुरग्यांनी वयांचो बरो उपेग करचो आनी शिक्षणीक मळार बरी कामगिरी करची अशें आवाहन क्लबाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. ह्या वेळार क्लबाचे अध्यक्ष गिरीश गावडे, सचिव विराज गावडे, सांस्कृतिक सचिव सतीश गावडे, वांगडी रोहन वेलींगकार, आशिष गावडे, कुंदन गावडे तशेंच शिक्षिका ललिता खेडेकर, दिव्या नायक, श्रद्धा नायक, अश्विता गावडे आनी उज्ज्वला गावडे हजर आशिल्ली. संवसारीक रक्तदान दिसा निमतान खडपाबान फोंडा हांगा श्री रविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सार्थक फाउंडेशन, रेड क्रॉस सोसायटी, सालसेत तालुका आनी विक्ट हॉस्पिटल हांच्या जोडपालवान रक्तदान शिबीर आयोजित केल्ले. ह्या औपचारीक कार्यावळीचो मुखेल सोयरे म्हण फोंड्याचे फामाद बालरोग चिकित्सक डॉ संतोष उजगांवकर, युवा नेते आणि नगरसेवक रितेश रविनायक, कुर्टी पंचायतीचे सरपंच नावे तहसीलदार, नगरसेवक आनंद नायक, रुपक देसाय, ज्योती नायक आदी मानेस्तांनी दिवली पेटोवन कार्यावळीचे उक्तावण केले. ह्या वेळार उलयतना रितेश नायक हांणी रविनायक चॅरिटेबल ट्रस्टाच्या वावराची माहिती दिली. रक्तदान हे एक व्हडले दान आणि ह्या वेळार तांणी दरेका दात्याचे उपकार मानले. सर्गेस्त मंत्री रविनायक हांचो वावर व्हड आशिल्लो आणि ते प्रमाण तांच्या ट्रस्टा वतीन समाजा खातीर वेगवेगळे उपक्रम चालीक लायतले अशी माहिती रितेश नायक हांणी दिली. ह्या वेळार उलयतना डॉ संतोष उजगांवकर हांणी रक्तदान हे एक व्हडले दान असले तरी त्या दानातल्यान मेळपी आनंद आनिकय चड व्हड असता अशें तांणी सांगले. आमच्या रक्तान एक जीव वाटावंक मेळटा ही संकल्पना एक सुखी संकल्पना आसा आणि तांणी सगळ्यांक रक्तदान करपाचे आवाहन केले. ह्या वेळार नेमान रक्तदान करपी गोंयच्या 15 रक्तदात्यांक सन्मान चिन्ह देऊन भोवमान केलो. आणि इतल्यान दुर्गाप्रसाद पै हांणी बरोवन धाडिल्ले खबरापत्र सोपले. नमस्कार.
1: शुभ्रभात हे कारवी. शुभ्रभात हे कारवी मुखार तुमकां आयकूंक दिता सो भोवतन. सादर करता उशा नायक आनी डॉ शाईश देशपांडे.
2: नमस्कार आयकुप्यानो, सप्तकी सरभोवतण ह्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. आयकुप्यानो, 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत म्हळ्यारूच मिफ 2026 हातूंत गोंयच्या चित्रपट सृश्टी खातीर एक व्हड अभिमानाची गजाल मुखार आयल्या. युवा चित्रपट दिग्दर्शक साईनाथ उसकयकार हांच्या वाई ह्या लघुपटाक उत्कृष्ट भारतीय वृत्तचित्र म्हळ्यारूच बेस्ट इंडियन डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून मानाचो रौप्य शंख अर्थातूच सिल्वर कॉंच पुरस्कार फावो जाला. मुंबईच्या दादर वाठारातल्या रवींद्र नाट्य मंदिरांत 21 तारखेक जाल्ल्या भोव आकर्षक सुवाळ्यांत हो पुरस्कार जाहीर झालो. आयकून वाई संगीताची सुरुवात साधारण 300 वर्सां आदी व्हड सुफी संत शाह अब्दुल लतीफ भिटाई हांच्या काळांत बलुचिस्तान सिंध हांगा जाली. भिटाई हांच्या मिस्टीक म्हळ्यारूच गूढ कवितेच्या गायनाक वाई म्हणटात. हो वाई रिसालो नावाच्या दास्तान अर्थातूच काणयो कथा रुपान रचिल्ल्यो आसात. रिसालो म्हळ्यार संदेश. वाई संगीत प्रकारातले सूर हे प्रवासांचे वर्णन करतात. लोकांचे जे जिवीत असा दुःख आणि संकश्टान भरिल्ले ताचे विशी ही धीर मोग आणि प्रामाणिकपणाची तोखणाय करपी पदां असतात. वाई या चित्रपटाचो निर्मातो असा भारत बाला गणपती आणि ह्या फिल्माविषयी साईनाथ उसकयकर हाची तोखणाय करताना परीक्षकांनी म्हणा की हो चित्रपट सपत चलिल्ल्या भटक्या संगीत परंपरेचे एक ओडलायणे दृश्य रूप. ही याद हो वारसो आणि सांस्कृतिक सातत्य हांचो शोध हो चित्रपट संवेदनशीलतेन घेता. खऱ्यांनीच आयकुप्यानो, अशें खंयच्याय परीक्षकांनी म्हणप म्हळ्यारूच

0: कामाची पावती. हाजे पयली जून 2026 सुरवातेक ह्या चित्रपटाक अमेरिकेतल्या प्रतिष्ठीत न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल म्हळ्यारूच NYIFF 2026 हांगा लेगीत उत्कृश्ट लघुपट वृत्त चित्राचो पुरस्कार फावो जाल्लो. ऐकुया साईनाथ उसकयकार हांचे मत.
1: नमस्कार, हांव साईनाथ उसकयकर उलयतां. सगळ्या ऐकप्यांक म्हाका सांगपाक खूब खोशी जाता की हांवें डिरेक्ट केल्ली एक शॉर्ट डॉक्युमेंटरी वाय हाका मुंबय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हाजो सिल्वर कॉन्च हो अवॉर्ड फावो जाल्लो आसा. सिल्वर कॉन्च अवॉर्ड हो बेस्ट डॉक्युमेंटरी इन नॅशनल कॉम्पिटिशन ह्या कॅटेगरीन ह्या पिक्चराक फावो जाल्लो आसा. ह्या पिक्चराचे प्रोड्युसर भरत बाला, तशेंच HCL कंप्युटर्स, फिल्माची सिनेमेटोग्राफी सुदीप एलमन हांणी केल्या, एडिटींग धनेश गोपाल आनी प्रतीक पासणकर, आनी ह्या फिल्माचो साऊंड डिझायन आमी ब्राझीलच्या साव पावलो ह्या शारांत केला आयगॉर नावाच्या साऊंड डिझायनराच्या स्टुडिओन. ही वाई ही काणी ही चार सिंगर्सांची काणी जे गुजरातच्या एका बगाडिया ह्या गावांत रावतात. सो वाई हे एक म्युझिक फॉर्म जे फक्त हे चार सिंगर्स अख्ख्या भारतात गावपाक शकता, आणि हे ट्रेडिशन ते आपल्या कम्युनिटीन कसे जिते दवरता आणि फुडल्या जनरेशनांक ते कसे डेस्परेटली हे पास ऑन करपाक सोदता हाजी ही काणी. हाज्या पयली वाईचे स्क्रीनिंग कॅप्स पार्टल फिल्म फेस्टिवल म्हणून मोरोक्को ह्या देशांत झाला, तशेंच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल हांगा ताका बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट हाजे पारितोशिकूय मेळ्ळां. आनी नेक्स्ट टप्प्यान हे पिक्चर युरोपान स्क्रीन जावपाचे आसा जुलय ह्या म्हयन्यान. सो तुमच्या मुखार हे पिक्चर आमी खूब बेगीनूच प्रदर्शित करपाचे आसा आनी ताची सुचोवणी हांव तुमकां करतलो. थँक्यू.
0: खूब खूब देव बरे करू साईनाथ बाब. आकाशवाणी परिवार तुका चडान चड येस आवडेता. साईनाथ उसकयकर हांच्या ह्या जैतान आंतरराष्ट्रीय पातळीचेर गोंयच्या कलाकारांच्या वळेरी मदीं आनीक एक मानाचो तुरो निश्चितूच स्थापित जाला.

9-1-4-4-1-S ह्या टोल फ्री नंबरार फोन करूं येता. परत एकदां सांगता, 1-800-891-4416 हो हेल्पलायन टोल फ्री नंबर आसा.

0: ऐकबेनो, गोय सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयान ह्या सप्तकांत गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2025-26 अर्थात गोवा स्टेट कल्चरल अवॉर्ड्स 2025-26 ची घोषणा केल्या. अंदू विंगड विंगड अशा 8 कला क्षेत्रांतल्या विभूतींक हो सर्वोच्च राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झालो. हातूंत भजनी कलाकार गुरुदास शिरगांवकार, साहित्य क्षेत्रांत रमेश वंसकर आनी डॉ जयंती नाईक, नाट्य क्षेत्रांत ज्योती कुंकळकर आनी चंद्रकांत गावस, तियात्रांतल्यो आयरीन कार्दोज, फायन आर्टांत महेश वेंगुर्लेकर, तशेंच संगीत क्षेत्रांत रजनी ठाकूर, आग्नेल जुआ फर्नांडीस आनी रामचंद्र नाईक, आनी लोककला क्षेत्रांत पारंपारीक लोककला सांबाळपी विनायक फडते आखाडकर हांकां पुरस्कार मेळ्ळ्यात. प्रतिश्ठेचो लोककलेचो पुरस्कार फाव जाल्ले विनायक फडते आखाडकर हांचे मत आता जाणून घेऊया.
1: नमस्कार, हांव विनायक विठ्ठल फडते आखाडकर. गोंयच्या पारंपारीक लोककलेचे जतन आणि संवर्धन, प्रसार आणि प्रचार करपा खातीर गेली जवळ जवळ 50 वर्सां हांव वावरीत असा. घुमट वादनाची शास्त्र शुद्धता आताचे पिळगे कळची म्हणून कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडयले. धालो, फुगडी, शिमगो, दिंडी ही कला शिकयतना अनेक पथकां तयार करपाची संधी म्हाका मेळ्ळी. माझ्या या कार्याची पावती म्हणून गोंय सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याचो 2025-26 वर्षाचो राज्य पुरस्कार म्हाका फावा झालो आनी इतक्या वर्साचे माझे स्वप्न पुरे झाले म्हणून हांव ह्या खात्याचो खूप खूप आभारी असा. देव बरे करूं.
0: खूप खूप देव बरे करूं विनायक फडते आखाडकर सर. ह्याच माळेंत संगीतांत पुरस्कार फाव जाल्ल्यो रजनी ठाकूर हांचे मत ऐकुया.
2: नमस्कार, हांव रजनी ठाकूर उलयतां. गोवा राज्य सरकार पुरस्कार हो म्हाका मेळ्ळो. हो पुरस्कार जांकां मेळ्ळा तांचेय मनापासून हांव अभिनंदन करतां. हो पुरस्कार म्हणजे म्हज्या गोंयकारांचो, गोंयच्या कलाकारांचो पुरस्कार अशें हांव मानतां. म्हज्या गुरुजनांच्या सहवासान म्हजेर संस्कार जाले. गुरुवरी अभिषेकी बुवा, माई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर, यशवंत देव, श्रीधर फडके, रंजनाताई जोगळेकर, बाबा बोरकर ह्या गुरुजनांचे म्हाका सदांच आशिर्वाद मेळ्ळे. तांच्या सहवासान म्हजेर जे संस्कार जाले तांच्या आशिर्वादाचो हो पुरस्कार, हीच देवान दिल्ली म्हज्या योगदानाची पावती अशें हांव मानतां. म्हज्या आयुश्यान ह्या संगीतान म्हाका खरें म्हणजे फुडें काडपी म्हजे आई बाबा, पयर तांकां देवाज्ञा जाली, ते पंडीत प्रसाद सावकार आनी शालिनी ताई सावकार हांचो खूब म्हाका आधार जालो. तांच्या खातीरूच हांव ह्या संगीत क्षेत्रांत येवपाक शकलें. आयच्या पिढीक हांव म्हाका जो माई कुर्डीकर हांणी कानमंत्र दिल्लो तो दिवंक सोदतां. तुमी सरस्वतीची आराधना करात, लक्ष्मी आपोआप तुमच्या फाटल्यान येतली. संगीत म्हजो श्वास, संगीत हें जगपाक शिकयता. जो पर्यंत श्वास चालू आसा तो पर्यंत म्हजी रियाज चालू आसतली. धन्यवाद.
0: अभिनंदन आणि देव बरे करू रजनीताई ठाकूर.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची दोन जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा या उपक्रमात

करण्याचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. अमित शाह गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1.5 लाखांहून अधिक चालक आणि 7 लाख ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट 1 मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्स

फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या तर भारताचा डाव 18 शतकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हण हाजीर रावपाक 3 दिसांच्या सेशेल्स भोंवडेर वतले. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शहा आयज गुजरातात भारताची पयली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सीचो शुभारंभ करतले. भूकंपग्रस्त व्हॅनेझुएलाच्या मजतीखातीर ऑपरेशन अमिस्तात खाला भारतान मानवतावादी मजत आनी भलायकी उपकरणां धाडल्यात. एफआयएच दादल्या प्रो हॉकी लिगात भारतान पाकिस्तानाक 7-8-1 अशे हारयले. आनी फिफा विश्वचषकात फ्रांसान नॉर्वेचेर 4-8-1 जाल्यार सेनेगलान इराकाचेर 5-8-0 अशी मात केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 3 दिसांच्या सेशेल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हण हाजीर रावपाक सेशेल्सच्या भोंवडेर वतले. प्रधानमंत्री हांची हे आदी 2015 वर्सा सेशल्साक गेल्ले. ह्या सुवाळ्याक भारतीय संरक्षण दळाचो एक पंगड भारतीय नौदळाच्या 2 तारवांवांगडा वांटो घेतले अशें विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनात म्हळा. ह्या भेटीवेळार प्रधानमंत्री मोदी सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मिनी हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री सेशल्सच्या राष्ट्रीय सभेत उलयतले आनी भारतीय समुदायाकडेन लेगीत संवाद साधतले. तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांचेर विचारांचे दिवप घेवप जातले. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शहा आयज गुजरातात गांधीनगरातल्या महात्मा मंदिरातल्यान भारताची पयली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सी सुरू करतले. मंत्री शहा जायते ते मुखेल उपक्रम सुरू करपा खातीर आनी पुनरावलोकन बसका घेवपा खातीर 3 दिसांच्या गुजरात भेटेर आसात. मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुखेलमंत्री हर्ष सांघवी, सहकार क्षेत्रातले प्रतिनिधी आनी 4000 वयर वाहन चालक जाका सारथी अशे म्हणटात ते ह्या कार्यावळीत वांटो घेतले. सगळ्यात बरे कामगिरी करपी ड्रायव्हरांक प्रमाणपत्रां भेटयतली. व्हॅनेझुएलात जाल्ल्या विध्वंसक भुंयकांपाक लागून व्हडा प्रमाणात जीव गेले, लोक जखमी झाले आनी व्हड लुकसाण जाला ताका जाप दितना भारतान ऑपरेशन अमिस्तात सुरू केला. ऑपरेशन अमिस्तात हे व्हॅनेझुएलाच्या लोकांप्रती एकचार दाखोवपी मनवतावादीत मजत आनी आपत्ती निवारण मोहीम आसा. विदेश वेव्हार मंत्रालयान एका निवेदनात म्हळा की हे कार्यवायेचो एक भाग म्हणून भारतीय वायुसेनेची 2

0: सी 17 ग्लोब मास्टर विमानां काल व्हॅनेझुएलाक वचपाक भायर सरली, तातूंत मजत पुरवण आनी चालू आशिल्ल्या आदार आनी बचाव यत्नांक मजत करपा खातीर 41 वांगड्यांचो बचाव पंगड धाडला. ह्या मजतींत भारतीय वैजकी कार्यदळ HADR पॅलेट आनी वखदा आशिल्लो भारतीय लष्करी फिल्ड हॉस्पिटल युनिट, 30 टन मजत पुरवण, 6 टन वखदां आनी हेर वैजकी उपकरणांचो आसपाव आसा. जहाज बांदणी क्षेत्रांत जहाज बांदणी मळार भारताक संवसारीक पावड्यार केंद्र करपाची मोख भारत सरकारान दवरल्या, अशें केंद्रीय बंदर, जहाज येरादारी आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळें. ते बंदर कप्तान कार्यालयाच्या नव्या वास्तूच्या उक्तावणा वेळार पणजेंत उलयताले.
1: Today we are inaugurating much more than a building. We are dedicating a symbol of Goa's maritime identity, its commitment to modernization and its vision for a sustainable and people-centric future. Goa's relationship with the sea is unique and timeless. For centuries, its river and coastline have connected communities, supported livelihood and enabled threat and attracted visitors from across the world.
0: आपल्या मंत्रालयावरवी गोयात मॅरीटाईम क्षेत्रात केंद्र सरकार 2000 कोटीचे प्रकल्प चालीक लायतले, अशी माहिती मंत्री सोनोवाल हांणी दिल्या. हे शिवाय बेगीनूच गोयात वॉटर मेट्रो सुविधा सुरू करपाचे आश्वासन मंत्री सोनोवाल हांणी ह्या वेळार दिले.
1: आय एम पर्टिक्युलरली हॅपी टू शेअर दॅट द गोवा वॉटर मेट्रो प्रोजेक्ट व्हिच वॉज अर्लियर इन विशेष इन अ लेटर फेज has now been brought into phase 1 implementation priority. Agar water metro successfully operate ki gayi hai Kosin mein, usi hisab se Goa mein bhi isko vishesh roop se badhava dena chahiye. To isliye CM sahab ka request ko aur Goa ki janta ki request ko humne maan kar ye aas maine elan kiya hai.
0: Yo khabro tumhi Akashvani Panji kendracha pradeshik khabra vibhagavarvi aikatat.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. भारत ब्रिटनाचे व्यापक अशे अर्थिक आणि व्यापार करार CET वरवी भारत ब्रिटनाचे संबंध व्याख्यात्मक तत्वाकडेन वतात, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगले. काल लंडनात झाल्या बिझनेस प्लॅनरी सत्रात संबोधित करताना मंत्री गोयल हांणी म्हळे की मुखार आशिल्ल्या अफाट संधींचेर विश्वास दवरून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या फुडाऱ्यांकडेन संवाद साधप हे महत्वाचे आसा, तशेच दोनूय राष्ट्रांनी नवनिर्माणाक गती दिवपाक आणि चढ महत्वाकांक्षी गुंतवणूक करपाक एकठांय येवचे, असो उलो मंत्री गोयल हांणी ह्या वेळार मारलो. गुळे वखदांक लागून राष्ट्रीय सुरक्षा, सामाजीक स्थिरताय, अर्थिक हितसंबंध आणि देशातल्या तरणाट्यांच्या फुडाराक धोको निर्माण जाता, असे सांगून केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी गुळे वखदा आड एकवटी झूज जिवपाचो उलो मारला. हे विशीं उलयतना तांणी सांगला की
3: नार्को ऑफेंडर्स आज टेक्नोलॉजी से सक्षम बने हुए हैं, वो नेटवर्क आधारित बन चुके हैं और मल्टी डोमेन अपराध के रूप में भी आज हमारे सामने खड़े हैं. ये सभी चीजें ये लड़ाई को और कठिन बनाती है, इसलिए हमारी प्रतिक्रिया एक रोड मैप आधारित होनी चाहिए और उसमें आधुनिक इंटेलिजेंस लीड बेस्ड प्रतिक्रिया होनी चाहिए, टेक्नोलॉजी ड्रिवन अप्रोच होना चाहिए और नेटवर्क सेंट्रिक लड़ाई हमें करनी पड़ेगी.
0: देशात घुवळे वखदां आणि ताच्या व्यापारी जाळ्या आड लढो दिवपा खातीर समन्वय आणि तंत्रज्ञानाचो वापर करप गरजेचे आसा, हाचेर केंद्रीय घरमंत्र्यांनी भर दिलो आणि तांणी म्हळें की
3: ड्रग के व्यापार करने वालों के प्रति रूथलेस अप्रोच रखना है और ड्रग के विक्टिम जो है जिनको आदत लग गई है

0: उनके प्रति सिंपैथेटिक अप्रोच रखना है। हमारी सद्भावना ही वो बच्चों को फिर से सामान्य जीवन के साथ जोड़ सकती है।
1: आयर्लंडातल्या बेलाफेस्टात जाल्ल्या दोन मॅचींच्या टी ट्वेंटी माळेच्या पहिल्या मॅचीत आयर्लंडान काल भारताक 34 धावड्यांनी हरयलो। हाका लागून आयर्लंडाक भारताचेर पहिलेच खेपे जैत मेळ्ळा। 183 धावड्यांच्या लक्ष्याचो फाटलाव करपी भारतीय पंगड 19 ओव्हरींनी 148 धावड्यो करून आउट जालो। पहिली फलंदाजी करपी आयर्लंडान निर्धारित 20 ओव्हरींनी 9 बाद 182 धावड्यो केल्ल्यो। मॅथ्यू हॅलार्ड हाका प्लेयर ऑफ द मॅच म्हूण वेचून काढलो। फाल्यां हे माळेंतली दुसरी आनी निमाणी टी ट्वेंटी मॅच जातली। काल फिफा विश्वचषक 2026 गट आयच्या मॅचीत फ्रांसान नॉर्वेचेर 4-1 अशी मात केली आनी सेनेगलान इराकाचेर 5-0 अशी मात केली। ह्या जैताक लागून फ्रांस पहिल्या गटात पहिल्या क्रमांकाचेर पावलो। नॉर्वे 6 गुण घेवन 32 फेरयेत पावला, जाल्यार सेनेगल हे निमाणे फेरयेत पावपाच्या सर्तीत उरला। एफआयएच दादल्या प्रो हॉकी लीग सर्तीत लंडनातल्या ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटरात भारतान पाकिस्तानाक 7-1 असे हरयले। अबू बकरान पाकिस्तानाक सुरवेक आघाडी दिले उपरांत भारतान 7 वेगवेगळ्या तरेन गोल करून फुडार घेतलो। फाल्यां भारत इंग्लंडा आड खेळटलो। भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। हवामान खात्यान बिहार, छत्तीसगड, कोकण, गोय, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काय वाठारांनी लेगीत व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। जाल्यार उदेंत उत्तर प्रदेशात खर उष्णताय ल्हाराची परिस्थिती आसपाची शक्यताय आसा। आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हूण हाजीर रावपाक 3 दिसांच्या सेशल्स भोंवडेर वतले। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज गुजरातात भारतातली पहिली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सीचो शुभारंभ करतले। भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मजती खातीर ऑपरेशन अमिस्तात खाला भारतान मानवतावादी मजत आणि भलायकी उपकरणां धाडल्यात। एफआयएच दादल्या प्रो हॉकी लिगात भारतान पाकिस्तानाक 7-1 असे हरयले आणि फिफा विश्वचषकात फ्रान्सार नॉर्वेचेर 4-1 जाल्यार सेनेगलान इराकाचेर 5-0 अशी मात केली। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर। नमस्कार।

सर नमस्कार, आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलान उलयता. सकाळची बरोबर 8:52:26 जातात. आयज खास हो कार्यक्रम चित्रसंगीत कार्यावळी सगळ्यांक तुमचे मना काळजाच्यान येवकार दिता. संगीताचा जादूगर पंचमदा स्मरण आर डी बर्मन 87वा जन्मदिन विशेष असो कार्यक्रम असा. नमस्कार इश्टानोस, आयज आमच्या चित्रसंगीत या कार्यक्रमान आम्ही साजरो करता एक महान संगीतकाराचो जन्मदिन. भारतीय चित्रपट संगीतातल्या 9व्या उंचेवर वळलेलो संगीताचो प्रत्येक सुराल नवो रंग देणारो. तशेंच तरुणादेयी हृदयाची हृदयात आजही जिवंत असलेले ते नाव म्हणजे पंचमदा राहुल दे बर्मन. 1939 वर्सा जन्मलेलो पंचमदा हे संगीतकार शंकर जयकिशन आणि एस डी बर्मन यांच्या परंपरेच्या वारसा फुडें व्हरून, पण त्याचबरोबर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करपी हो कलाकार. आयच्या या खास कार्यक्रमांक आमी त्यांच्या जीवनात प्रवास, त्यांचे संगीत, त्यांचे प्रयोग आणि त्यांच्या अजामर गाण्याचे आनंद घेवपाक आमी अतुरतेन पळयता.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी सेशेल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हण हाजीर रावपाक 3 दिसांच्या सेशेल्स भोंवडेर वतले. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शहा आयज गुजरातात भारताची पहिली सहकार आधारीत टॅक्सी सेवा भारत टॅक्सीचो शुभारंभ करतले. भूकंपग्रस्त व्हॅनेझुएलाच्या मजती खातीर ऑपरेशन अमिस्ताद खाला भारतान मानवतावादी मजत आणि भलायकी उपकरणा धाडल्यात. व्हॅनेझुएलात 2 बळिष्ट भुंयकापात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 920 जाला, जाल्यार सुमार 3,300 लोक जखमी आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 28 जूनाक आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीवरवी भारत आणि विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 135वो भाग आसतलो. अणुउर्जा खात्याचे सचिव अजित कुमार मोहंती हांणी संवसारातल्या पहिल्या हायड्रोजन उत्पादन सुविधेचे उक्तावण केले. जहाज बांदणी क्षेत्रात जहाज बांदणी मळार भारताक संवसारीक पावड्यार केंद्र करपाची मोख भारत सरकारान दवरल्या, अशें केंद्रीय बंदर जहाज येरादारी आनी उदकामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळा. ते पणजे बंदर कप्तान कार्यालयाच्या नव्या वास्तूच्या उक्ताडणा वेळार उलयताले. FIH दादल्या प्रो हॉकी लिगात भारतान पाकिस्तानाक 7-8-1 अशे हारयले. फिफा विश्वचषकात फ्रान्सान नॉर्वेचेर 4-8-1 जाल्यार सेनेगलान इराकाचेर 5-8-0 अशी मात केली. आयर्लंडातल्या बेलफास्टात जाल्ल्या 2 मॅचींच्या T20 माळेच्या पहिल्या मॅचीत आयर्लंडान काल भारताक 34 धावड्यांनी हारयलो. आणि भारतीय हवामान खात्यान आयज बिहार, छत्तीसगड, कोंकण, गोय, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारताच्या काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

इष्टो आयज आमी चित्रसंगीत कार्यावळीक आमी याद करता 87व्या वाडदिवसा निमतान श्री आर डी बानमन. बालपण आनी संगीताचो वारसो म्हणजे पंचमदा हांचो जल्म एका संगीत घरांत जालो. तांचे वडील म्हणजे महान संगीतकार एस डी बर्मन. ल्हानपणापासून त्यांच्या घरात राग ताल आणि सुराचे वातावरण आशिल्ले. ल्हानपणी ते बासरी आणि हार्मोनीचे

खेळता जे त्यांना लय आणि तालाचे विशेष समज लहान वयात येली. असे म्हणता की ते लहान असताना पंचम हे खास धून आणि त्याने शिटीतून वाजवली असे म्हणताले, आणि म्हणूनच त्यांना पंचमदा हे नाव त्यांना पडले. त्यांचे शिक्षण जरी औपचारिक संगीतापेक्षा वेगळे आशिले तरी त्यांच्या प्रयोगशीलतेन ते मोठे भारतीय संगीताचे कीर्ती क्रांतिकारक बनले. ऐकूया या स्कारविक त्यांच्या अधीन एक सुंदर असे गीत.

इष्टानो पंचमदाची संगीतकारगी सुरवात पंचमदानी सुरवातेक वडिलांच्या चित्रपटांत सहकार्य म्हणून काम केले. 1956 पासून ताणें संगीत क्षेत्रांत प्रवेश केलो, पण खरी ओळख तांची जाली ती म्हळ्यार 1960 नंतर तांच्यांनी अनेक गाण्यांतून नवीन वाद्य पश्चिमी संगीताची शैली जॅक्स रॉक आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचे सुंदर संगम त्यांच्यांनी घडयले. त्यांच्या संगीताचे खासाईत म्हणजे नवीनात नाता आणि भावना. ऐकूया ह्याच भावनातले एक सुंदरशे गीत मुखले स्वतीक.

इश्टानो, 70 ते 80 चे दशक म्हळ्यार ह्या काळांत म्हणजे पंचतंत्राचो सुवर्ण काळ. तांच्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत संगीत दिलें, ते म्हळ्यार शोले पिक्चर, कटी पतंग, अमर प्रेम, हरे रामा हरे कृष्णा, यादो की बारात, कर्ज अशा फिल्मांक तेणें संगीत दिलें. तांच्या संगीता मदली भावना, प्रयोग, आधुनिकता आनी हांचो सुंदर संगम थंय दिसतालो. ताणें किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर ह्या सारक्या गायकां सोबत अप्रतीम अशें काम तांच्यांनी केलें. विशेषता आशा भोसले तांच्या सोबत तांची जोडी अत्यंत लोकप्रिय अशी जाली.

इश्टानो पंचमदा हे केवळ संगीतकार नाशिल्ले तर ते एक प्रयोगशील वैज्ञानीक आशिल्ले. ते दैनंदीक वस्तूचे वापर करून संगीत तयार करपाची तेका एक खास अशी आवड आशिल्ली. बाटल्या ग्लास टेबल आनी फातर तांच्यांनी पश्चिमेत ब्रँड स्टायल आनी भारतीय संगीताचो एक संगम तयार केल्लो. तांचे संगीत आजच्या तरुण पिळगेक आकर्षित करताले कारण ते टायमलेस आशिल्ले. तशेंच म्हटले वता जरी पंचमदा महान आशिल्ले तरी तांच्या आयुष्यात एक काळ आसा तो म्हळ्यार जेन्ना ताणें अपेक्षीत यश मेळत नाशिल्ले तेन्ना 1980 शेवटच्या वेळार आनी 1990 सुरवातेक तांच्यांनी काही प्रमाणांत दुर्लक्ष केले गेले. पण तांचे संगीत केन्नाच कमी जालें ना.

त्यांच्याने 1942 लव्ह स्टोरी या चित्रपटात त्याने संगीत केले आणि त्यांचे पुनर्गमतान प्रतीक ठरले कुछ ना कहो. आणि हे सुंदरशे गीत सगळ्यांच्या मनात भरले आणि वेगळीशी आवड निर्माण झाली. आता ऐकूयात या क्षणात एक सुंदरशे गीत कुछ ना कहो 1942 अ लव्ह स्टोरी ह्या फिल्मातले.

पंचमदा संगीत आजू जिवंत आसा. ताणें दिलेले गाणे आजच्या पिढये पर्यंत पावलात आसताले. त्यांचो प्रभाव आजच्या संगीता वरी दिसता. ते म्हणतात संगीत म्हणजे फक्त सूर न्हय तर भावना आसा. पंचम

मुद्दा हांचें निधन 1994 मध्ये जालें, पण तांचें संगीत आजू आजुनी आपल्या बरोबर आसा हेंच खरें आमकां बरो क्षण दिता. प्रिय इश्टानो, आयज आपण ह्या अशा संगीतकाराक आठवले त्यांच्यांनी संगीताला नवीन दिशा दाखयली. पंचमदा म्हणजे फक्त नाव न्ही तर एक भावना, एक जादू असा. ह्या चित्रसंगीत ह्या कार्यक्रमांक हांगा सोपयता. परत मेळया एक नवे संगीत, नवे कलाकार, नव्या सुरासह. नमस्कार, धन्यवाद.

नमस्कार श्रोतो, आपल्या सर्वांच्या आजच्या या सुरेल मराठी गीताच्या बहादर कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मराठी संगीत म्हणजे परंपरेचा समृद्ध वारसा, भावगीताचा मधुरता, भक्तिगीताचा भक्ती आणि तसेच चित्रपट गीताचा आनंद यांचा सुंदर संगम आजच्या या कार्यक्रमात अनुभवला मिळणार आहे. चला तर मग सुराच्या या अविस्मरणीय मैफिल रंगून जाऊया आणि प्रत्येक गीताच्या मनमुरादा आनंद लुटूया. आपला उत्स्फूर्त बरोबर एक सुंदर असे गीत ऐकूया.

वाक्यातील सुंदर शब्द तितकेच मनाला स्पर्श करणारी चाल अशी गाणी काळाच्या पलीकडे जाऊनही आपल्या मनात कायम घर करून जातात. संगीत हे केवळ मनोरंजन नसून मनाला उभारी देणारी, आठवणी जागवणारी आणि माणसाला जोडणारी हे सुंगम सुंदर माध्यम आहे. आता ऐकूया दुसरे गीत.

0: Ashwini.
1: श्रोतो, आशा आहे की आजही गीताची महफिल तुम्हाला आवडत आहे. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आणि आवडत्या गीताची विनंती आम्हाला जरूर कळवा. तुमच्या सहभागामुळे आमचे कार्यक्रम अधिक समृद्ध होतात. आज आता वेळ झाली आहे आणखी एक मधुर गीताची.

प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा असते, एक भावना असते आणि प्रत्येक आठवणी दडलेली असतात. म्हणूनही संगीत हे प्रत्येक पिढीच्या जोडणारे माध्यम ठरते. चला तर ऐकूया आणि एक सुंदर मराठी गीत.

0: आजच्या धक्कादायक जीवनात काही क्षण संगीतासाठी राखून ठेवले तर मनाला एक नवी ऊर्जा मिळते. मराठी गीताचा गोडवा हा आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. आता कार्यक्रमातले पुढले गीत ऐकूया.
1: विसरूनी जा काल काय झालाय, आजचा दिवस मन मुराद जगावे,

श्रोतो, आजची सुरीली मैफल मराठी गीताचा बहार अनेक संपवणारी वेळ आली आहे. आजच्या कार्यक्रमाचे साथ दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. अशी साथ आणि प्रेम आमच्या माते वाहिनीवर कायम राहू द्या. पुन्हा भेटूया नव्या विषयासह, नव्या उत्साहासह, नव्या सुरासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि मराठी संगीताचा आस्वाद घेत रहा. मी तुमचा मित्र केदार आपली रजा घेतो. परत मिळूया पुढच्या कार्यक्रमात. आता ऐकूया या कार्यक्रमाचे शेवटचे गीत आणि बरोबर 10 वाजता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या बरोबर 10 वाजता.

ना, आता तो मी ऐकतलं ऍड बी ना आगोर यांच्या आवाजातले हे गीत कातराचे करबे. आता ऐकूया ज्युनियर रोड यांच्या आवाजातले सीन कातार. हे मुकल स्वातीक ऐकूया कातराचे करबेक. फक्त फकत 10 मिनटां उरिल्ली आसा ही कारवार सोंपपाक. शोबी तशी गीतां तुमकां आयकूंक दिता आनी कातराचे करबेक ह्या गीतान ह्या कातरान आमी मजा लुटूया.

लॉरी आणि ममता यांच्या या गीताचे सांगतान मोग हे कातार आताच तुम्ही ऐकले. आणि या गीताचे सांगतान कातारची कारवाईतल्या हंगा स्वतः एक कारवाई तुमच्या सांगता असलो तुमचो सुमोगाल इश्ट केदार. आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल उलयता. बरोबर सकाळची 10:30 जातात. आयकून येता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कारवळ. आणि या कारवाईक आयज तुमकां आयकूंक येता सुमन वेरळकर हांचे गायन राग कोमल ऋषभ आसावरी. आयकुया

मोगाळकपणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीनं निकतेच तुम्ही ऐकलंय सुमन वरेरकर यांच्या गायनात राग कोमल ऋषभ आसावरी. इष्टनो, इथल्यान आईची ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ सोपता. 233° 1' म्हळ्यारच 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयतात. मोगाळकपणे आता काय खेळा भितर म्हणल्यार बरोबर 11 वरांचेर आयकुपाक रावात हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता. ताच्या उपरांत आयकुपाक रावात मुखावेली कार्यावळ, तुमची आमची सगळ्यांची आवडीची कार्यावळ बरोबर 11 वरां 5 मिनटांचेर. आयकुपाक रावात गाता रहे मेरा दल आमच्या स्टुडिओतल्यान. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल.

0: मोगळेपणा सकाळची बरोबर 11:05 आणि 30 सेकंद जाल्ले आसात. परतून एकदा एका नव्या दिसाची सुरवात जाल्ली आसा. इश्टानो, आयचो हो दीस आणि हो येवपी विकेंड तुमचो खोशेन आणि भरपूरून मोजेन वचूनी अशी देवालागी प्रार्थना. ह्या खिणाक तुम्ही आमच्या संगताक जोडून गेल्यात आणि ह्या खिणाक आम्ही तुमच्या खातीर घेऊन आयल्यात तुमची आवडती कार्यावळ गाता रही मेरा दल. तर इश्टानो, तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार गाता रही मेरा दल ह्या कार्यावळीन. आमचे मन आमचो ताळो गायता तुमच्या खातीर हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर हांच्या आवाजात गाता रहे मेरा दिल.
1: संपूर्ण कलाकार थे किशोरदा, मैं उन्हें भारत का डैनी के कहती हूँ. क्या नहीं थे वो, प्रोड्यूसर, डायरेक्टर, राइटर, कंपोजर, एक्टर और सिंगर. हर रंग के गाने को वो बड़ी आसानी से और बहुत खूबी से गाते थे. उनके आते ही स्टूडियो का सारा माहौल मुस्कुरा उठता था. गाना चाहे संजीदा हो या खुशी का, किशोरदा की शरारतें और लतीफे बराबर चलते रहते थे. मैं उनका चेहरा देखकर ही समझ जाती थी कि वो मुझे हंसाने की कोशिश करने वाले हैं, और पहले से ही कह देती थी, हाँ किशोरदा, पहले गाना फिर हंसना. वाकई उनके साथ गाने में बड़ा मजा आता था.

मोगळेकपणे निघतेच तुम्ही ऐकलंय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातल्यानं हे गीत. इष्टनो हे गीत आशिल्ले गाईड ह्या फिल्मातल्यान, जे फिल्म आयिल्ले 1965 ह्या वर्साक. ह्या गीताची रचना आशिल्ली शैलेंद्र हांची आणि हे गीत संगीतबद्ध केल्ले सचिन देवबर्मन हांणी. मोगळेकपणे आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात कार्यावळ गाथा रहे मेरा दिल. आणि आता कार्यावळीन मुखावेले गीत दिल से या फिल्मातल्यानं.

इष्टानू निकतेच तुम्ही ऐकले दिल तो पागल है या फिल्मातले हे गीत लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या जोडावाजातल्यान. इष्टानू या गीताची रचना केली आनंद बक्षी हाणी आणि संगीत आशिल्ले उत्तम सिंह हांचे.

इष्टांनो, तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. या खिणाक तुमकां ऐकूंक दिता हरिहरन हांचो ताळो आणि एक याद करून दिता बरोबर 11:30 मिनटांचेर मोगळेकपणो ऐकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान स्टंप्ड

इष्टानो निकतेच तुम्ही ऐकले कहो ना प्यार है या फिल्मातले हे गीत कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातल्यान. आणि इष्टानो या गीताची हे गीत संगीतबद्ध केले राजेश रोशन हाणी आणि ह्या गीताची रचना केली सावन कुमार ताक यांनी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरल्यान मोगळेकपणो तुम्ही ऐकतात कार्यावळ गाता रहे मेरा दल. आणि आता कार्यावळीतले हे मुखावेले गीत आणि या कार्यावळीचे हे निमाणे गीत.

इष्टनो आयच्या ह्या कार्यावळीन आमी ऐकूया वडाची पुनव आमचे सांस्कृतिक दायज या विषयाचेर उलोप करतात सुनंदा उदय केरकार.

0: वडा पुनव हो सण मनयता. त्याच वांगडा हेर सणय ती मोठ्या उमेदीन साजरो करता. हे करतनाय ती आपली नोकरी धंदो करूनय आपल्या घोवाच्या सांगाताक खांद्याक खांदो लावन संवसाराचो गाडो फुडे व्हरता. सत्यवनाचे प्राण परत मेळोवपी सावित्री ही फकत पुराणातली एक काणी ना, तर संकटाच्या वेळार आपल्या कुटुंबा खातीर खंबीरपणान उभी रावपी प्रत्येक घरातली अस्तुरी ही आईची सावित्री आसा. दायज आमचे संस्कृतायेचे निसर्गाच्या रुपात आसा लिपिल्ले. दायज आमचे संस्कृतायेचे निसर्गाच्या रुपात आसा लिपिल्ले. वडाच्या त्या पाना पानात सावित्रीचे भाग्य आसा फुलिल्ले. वडाच्या त्या पाना पानात सावित्रीचे भाग्य आसा फुलिल्ले.
1: इश्टानो, अस्तुरी कार्यावळीन निकतेच तुम्ही ऐकले वडाची पुनव, आमचे सांस्कृतिक दायज या विषयाचेर उलप करताली सुनंदा उदय केरकार. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. मोगळेकपणो तुम्ही ऐकतात कार्यावळ अस्तुरी.

शकुंतला भरणे हांच्या आवाजातले हे गीत इष्टानो निकतेच तुम्ही ऐकले. रचना आशिल्ली तुकाराम शेठ हांची, संगीत आशिल्ले मयुरेश वस्त हांचे.

पंडित जितेंद्र अभिषेकजी हे पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांच्या आवाजान नित्यदिष्टानं तुम्ही ऐकले त्या दिसा वडाकडेन आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान मोगळेक बिनो तुम्ही ऐकतात कार्यावळ अस्तुरी आणि आता वेळ झालो असा 12:30 या खिणाक आम्ही ऐकूया स्वर संगम. सुरवेक इष्टानो ऐकूंक दिता विदुषी माणिक वर्मा ह्यांच्या गायनान ठुमरी देश.

मंगळकनू स्वर संगम या कार्यक्रमा निमित्तच तुम्ही ऐकले विदुषी माणिक वर्मा हांच्या गायनात ठुमरी देश. इष्टानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल आणि कार्यावळ अस्तुरी. इष्टानो स्वर संगमान मुखार आम्ही ऐकूया विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनात ठुमरी.

इष्टानो निकतेच तुम्ही ऐकले विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनान ठुमरी. आता आम्ही ऐकूया विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनात कजरी.

विदुषी शोभा गुरटू हांच्या गायनान इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले कजरी. हे आशिल्ले स्वर संगम. मोगळेकपणो तुम्ही ऐकताले कार्यावळ अस्तुरी, बायलां खातीर खासा कार्यावळ. इश्टानो आयची ही अस्तुरी कार्यावळ इतल्यान सोंपता. आता बरोबर एक वराचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिपीत जावपी हिंदीतल्यान खबरो. बरोबर एक वरां पांच मिनटांचेर मोगळेकपणो आयकुपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. संवसारभर खंयचे अर्थवेवस्थेचे बळगे ताच्या एमएसएमई क्षेत्राच्या योगदानान आसता अशें उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी म्हटला. आयज नवी दिल्लीत एमएसएमई दिसा निमतान जाल्ल्या कार्यावळींत ते उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी सेशल्सच्या राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवी सुवाळ्याक मानाचे सोयरे म्हणून वांटेकार जावपा खातीर सेशल्सच्या 3 दिसांच्या भोंवडेर गेल्यात. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळान कायमस्वरुपी सुवात मेळोवपा खातीर भारतान केल्ल्या बोलीक सेशल्सल्यान तेको दिला. कृशी आनी प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात उदरगत प्राधिकरणान मध्य प्रदेशातल्यान एकवटीत अरब अमिरात भौशीक संकेत जीआय टॅक आशिल्ल्या रेवा सुंदरजा आंब्याच्या पहिल्या व्यावसायिक निर्याती खातीर सुविधा उपलब्ध करून दिल्या. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्वाची तुस्त केल्ली असून भारतान लक्षणीय प्रगती आर्थिक प्रगती केल्या आणि संसारीक पावड्यार व्हड भूमिका साकारल्या अशें म्हटलां. केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा ह्या महिन्याच्या 29 तारखेर नवी दिल्लीत जावपी केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंडळाचे 16 परिषदेचे अध्यक्षपद सांभाळतले. खात्यान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या येवजणांखाला

231 म्हळ्यारच 1287 किलो हट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेला आमी उलयतात. इश्टानो बरोबर दनपारची 1:08 जाल्ली आसात. वेळ जाल्लो आसा कानळा ओळा ह्या वळेरीचो. चला तर आस्वाद घेऊया कार्यावळीच्या पहिल्या कातारचो. आयकूंक दिता कॉनी आणि मोजरत रोज हांच्या आवाजात हे कातार.

इश्टानू निकतेच तुमी आयकले साऊदीचे कातार. हे कातार गायताले लुई आणि रचना आशिल्ली आगुस्तो हांची, संगीत आशिल्ले टॉनी हांचें.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले ऑरविल हांणी संगीत केल्ले हे कातार मोगान कुर कातार आनी हे कातार गायताले मिनी मारियो. इश्टानो ह्या कार्यावळीचे हे जावन आसा निमाणे कातार. ऐकुया लुझिया हाच्या आवाजात.

0: मोगळेक पेनो नितेस तुम्ही ऐकले लुझिया हांच्या आवाजात हे कातार तुजो मोग आणि या कातारा सांगाताक आयची ही कानळा ओळा वळेरी हांगात सोपता. आता बरोबर आयकुपाक रावात 1:30 मराठीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतात.
1: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
2: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडप? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
3: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपर फुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धी करता सेशल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय. सेशल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशल्सनं

0: पाठिंबा दर्शवला आह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशल्सच परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा कली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात असंही त्यांनी नमूद केलं. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड मार्फत चालवली जाणार असून अमूल इफको नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरु होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरु केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरुन मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरु आहे. भारतीय लष्कर राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बहेर आणि गडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नातकल, मुंदेनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.

0: तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. एफएचआय प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एक क्लिक पे. अरे वाह.
2: अनजान लिंक्स पर क्लिक मत कीजिए. RBI कहता है
3: जानकार बनिए, सतर्क रहिए.

2330 म्हळ्यारच 1287 किलो हट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयतात. मोगाळेपेनो दनपारची बरोबर 1:41 आणि 20 सेकंद जाल्ले आसात. जाणून घेऊया आयच्या दिसाक वितरावचेल्या कार्यावळींची रुपरेषा. इश्टानो 2 वरांचेर आयकुपाक रवात इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. बरोबर 2:15 आयकुपाक रवात दोपहर समाचार. 2:30 हिंदी फिल्मी गीतांचो तुम्ही आस्वाद घ्यात. ही आमची सभा सोपतली बरोबर 3:10. मागीर मेळूया बरोबर सांच्या सभेन 5:30 आयकुपाक रवात युववाणी मराठीतल्यान. कार्यावळीन तुमकां आयकुपाक मेळटले शिक्षण आणि स्वावलंबनाचे नाते. स्वाती प्रकाश पाठक हांचे उलोवप आसतले. शब्दुली कार्यावळ तुमच्या भेटेक येतली बरोबर 6:15. 6:35 आस्वाद घ्यात कातारांचो. 7:04 मोगाळेपेनो आस्तरी कार्यावळ भावगीत. कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो आयकुपाक रवात 7:20.

इष्टांनो, नुकतेच तुम्ही ऐकलंय जय मंगलदास आणि साधना सरगम यांच्या जोडावाजातल्यान हे गीत. तुम्ही ऐकतात कोकणी गीताची कार्यावळ सदाफुली. इष्टांनो, कार्यावळीत मुखार ऐकूया महालक्ष्मी अय्यर हांचा ताळो.

इष्टानो निकतेच तुम्ही ऐकले चलते चलते ह्या फिल्मातले हे गीत अभिजित भट्टाचार्य आणि अलका याग्निक हांच्या जोडावाजातल्यान. संगीत आशिल्ले जतीन ललित हांचे, रचना आशिल्ली जावेद अख्तर हांची. इष्टानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल आणि कार्यावळ हिंदी फिल्मगीताची.

इष्टनो कार्यावळीन मुखावेले गीत तुमच्या खातीर लता मंगेशकर आणि उदित नारायण हांच्या आवाजातल्यान. फिल्म असा दुश्मन, संगीत असा उत्तम सिंग हांचे आणि रचना असा आनंद बक्षी हांची. ऐकूया हे गीत.

इश्टानो निकतेच तुम्ही ऐकले मुन्नाभाई एमबीबीएस या फिल्मातले हे गीत श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांच्या आवाजातल्यान. इष्टानो या गीताची रचना केली राहत इंदोरी हणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव छंदलावेलान तुम्ही ऐकतात कार्यावळ हिंदी फिल्म गीताची. कार्यावळीतले मुखावेले गीत तुमच्या खातीर जोश या फिल्मातल्यानं.

0: इष्टांनो, निकतेच तुम्ही ऐकलंय जोश या फिल्मातलं हे गीत. आणि मोगाळेकपणो या गीतात सांगताक आईची ही हिंदी फिल्मी गीताची कार्यावळ इथल्यान सोपता. मोगाळेकपणो, आता बरोबर 3 वरांचेर आयकुपाक रावात हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतात. ताच्या उपरांत 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. आणि बरोबर 3 वरां 10 मिनटांचेर मोगाळेकपणो आयकुपाक रावात कोकणीतल्यान खबरो आमच्या स्टुडिओतल्यान. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, कसे क्लिक पे, अरे वा.
2: अनजान लिंक्स पर क्लिक मत कीजिए. RBI कहता है
3: जानकार बनिए, सतर्क रहिए.

0: नमस्कार, योसत गायमु खेल खबरो। देशातले सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो फुडल्या 2 वर्सांत देशभरातल्या 500 शारांनी आणि गावांनी विस्तार करतले असे केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी आयज जाहीर केले। फाल्यां पुराय महाराष्ट्रात जावपाची आशिल्ली शिक्षक पात्रताय चाचणी प्रश्नपत्रिका लीक झाल्ल्यान फुडे धुकल्ल्या। शिवराज्याभिषेक दिसा निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याक साखळे आर्गां ओंपली। सुशासन, शौर्य, आत्मसन्मान आणि धर्माची राखण हे शिवाजी महाराजांचे विचार आयज लेगीत आदर्श पिळगी घडोवपाक उर्बा दितात आणि राष्ट्र पहिली ही भावना घटमूट करतात असं मुखेलमंत्र्यांनी म्हटलं। घरगुती वा व्यावसायिक वापराखातीर 10 किलोवॅट मेरेन भार वाढवल्या वीज गिरायकांक आता अतिरिक्त विजेच्या उपेगा खातीर मान्यताये खातीर वीज खात्याकडेन अर्ज करपाची गरज ना अशी माहिती मुखेल अभियंता स्टीफन फर्नांडीस हांणी दिल्या। म्हजे घर येवजणे संबंधित कागाळी आणि प्रश्नांचेर उपाय काढपा खातीर 8806917119 ही हेल्पलाईन क्रमांक सुरू केल्या अशी माहिती उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालयान दिल्या। साखळी रवींद्र भवनात 26, 27 आणि 28 जून या दिसांनी आयोजित केल्ल्या कीर्तन महोत्सवाक सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक शाळांच्या इतिहास विषय शिक्षकांनी हजीर रावचे असे शिक्षण संचालनालयान मागला। कला आणि संस्कृती संचालनालयान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या योजनांखाला फायदो घेवपा खातीर थारायिल्ल्या फॉर्मान अर्ज वा शिफारशी सादर करपाची निमणी तारीख 17 जुलै मेरेन वाढयल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 28 जुनाक सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीन उलोवप करतले। 27 जून ते 3 जुलै मेरेन राज्यभर उटंगराच्या पावसाची शिटकावणी पणजी वेधशाळेन दिल्या। हे फाटभुंयेर येलो अलर्ट जारी केला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।
1: दोनशे 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयतात। मोगळेक पेनो दनपारची बरोबर 3 वरां 12 मिनटां आणि 30 सेकंद जाल्ले आसात। इतल्यान आमची ही सभा हांगाच सोपता। मेळूया सांजेच्या बरोबर 5 वरां 30 मिनटांचेर आमच्या फुडल्या सभेन। तो मेरेन निरोप आसचो। देव बरें करूं।

सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. ऐकुप्यानो, 233° मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हा मादय चॅनल. 5:30:16 झालेली आसा आणि तुमकां सगळ्यांक परतून एकदा हांव येवकार दिता या सांजेच्या प्रसारणाक आणि तुमकां ऐकूंक दिता मराठी युववाणी ही कार्यावळ.

0: रसिक श्रोते हो, युववाणी या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूया शिक्षण आणि स्वावलंबाचे नाते या विषयावर स्वाती प्रकाश पाठक यांचे विचार.
1: लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं असं म्हणतात, त्याचप्रमाणे शिक्षणाचा आपल्या जीवनाला स्पर्श झाला तर त्याचंही सोनं होईल. तसं पाहिलं तर आपल्या जीवनात शिक्षणाचं महत्व अनन्यसाधारण आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षण विषयक एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्या पुस्तकात लेखक म्हणतात, अखेर आपण जगायचं तर कुणासाठी, कशासाठी, का आणि कसं, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शिक्षणाच्या अंतरंगात लपलेली सापडतात, मात्र ती आपल्याला शोधावी लागतील. ज्याप्रमाणे कस्तुरी मृगाच्या बेंबीत लपलेली असते पण मृग कस्तुरीच्या शोधात उगीचच वणवण फिरत असतो, तसेच नेमके आपल्या बाबतीत घडते. मनुष्य पृथ्वी तलावर जन्म घेतो तेव्हाच त्याच्या शिक्षणाला आरंभ होतो. पण आज शिक्षण या संज्ञेसंदर्भी आपली गफलत होताना दिसते. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती अस्तित्वात होती. गुरुकुलातून कित्येक शिष्य फक्त शिक्षितच नव्हे तर संपूर्ण जीवनभर पुरणारी शिक्षणाची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थानं सुशिक्षित होऊन समाजात वावरत असत. त्यानंतरही ते आपले आयुष्य स्वावलंबीपणे व्यतीत करीत असत. गुरुकुलात या शिष्यांना आनंदानं कसं जगावं, सचोटीनं कसं वागावं, प्रामाणिकपणानं काम कसं करावं, दुसऱ्यांच्या भल्यासाठी झिजावं कसं, आपणास लाभलेल्या या जीवनाचं सोनं कसं करावं आणि मुख्य म्हणजे स्वावलंबी कसं बनावं याचे पाठ मिळत असत. आणि म्हणूनच त्यांना कधी नैराश्य येत नव्हते. आज संपूर्ण देशात शिक्षणाचा प्रसार प्रचंड प्रमाणात झालेला आहे. शाळा कॉलेजातून मुलामुलींची संख्या वाढतच आहे. असे असले तरी आजच्या शिक्षण पद्धतीवर समाजाच्या अनेक स्तरातून नाराजी व्यक्त होताना दिसते. एकूणच शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे. कारण शिक्षणातून जी उद्दिष्टे प्राप्त व्हावीत किंवा जे बदल घडावेत अशी अपेक्षा आहे ते होताना दिसत नाहीत. चारित्र्य संपन्न पिढी तयार व्हावी, मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, विशिष्ट टप्प्यापर्यंत शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावा, स्वावलंबी व्हावा, विविध छंदांच्या माध्यमातून त्याचा सांस्कृतिक स्तर उंचवावा, समाजाचा एक घटक या नात्याने त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हावी आणि त्यासाठी आवश्यक त्या नीतीमूल्यांचे त्याला शिक्षण मिळावे अशी अनेक उद्दिष्टे शिक्षणातून प्राप्त व्हावीत अशी अपेक्षा असते. आजच्या शिक्षण पद्धतीकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे आजचे शिक्षण हे परीक्षा केंद्रित आहे. परीक्षा पास होणे हे उद्दिष्ट एकदा निश्चित केले की शिक्षण पुस्तकात बंद होते. पुस्तकात काय आहे हे समजून घेण्यापेक्षा पुस्तकात आहे तसे उतरविण्याला प्राधान्य आले. हे काम करण्याचे कौशल्य

कौशल्य ज्याच्याकडे चांगल्या प्रकारे आहे तो विद्यार्थी हुशार म्हणून समजला जातो. हे कौशल्य येण्यासाठी आकलनापेक्षा पाठांतर आणि स्मरण यावर अधिक भर दिला जातो आणि यातूनच निर्माण काय होते तर शब्दसूर आणि पुस्तक पंडित. आज समाजात अशाच पुस्तक पंडित पदवीधरांचा उंदरांसारखा सुळसुळाट झाला आहे आणि पदव्यांची भेंडोळी घेऊन ही मंडळी कारकुनाची तरी नोकरी द्या हो म्हणून आर्जव करीत हिंडत आहेत. का ही परिस्थिती आली आहे? आपण भीक मागण्यासाठी का शिकलो? एखादी सरकारी नोकरी मिळावी म्हणून आर्जव करणं, विनंत्या करणं, लाचारी पत्करणं हाच का आपल्या पदवीचा अर्थ आहे? हेच का आपल्या शिक्षणाचं फळ आहे? नाही ना, तर मग परिस्थिती अशी विपरीत का? आजचं शिक्षण विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवते की परावलंबी? शिक्षण आणि स्वावलंबन यांचं नातं काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आजचं युग हे विज्ञान युग आहे. या विज्ञान युगातील मुलं बरीच चौकस आणि विचारी असल्याचे आढळून येतात. त्यांच्या आशा आकांक्षा महत्वाकांक्षा यांच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत आणि नेमकी हीच मनस्थिती त्यांच्या पालकांचीही असते. पूर्वीचे पालक स्वावलंबी होते, परंतु त्यांना अशी खंत वाटत होती की जर आपल्या वेळी आजची शिक्षण पद्धती असती तर आपण खूप काही शिकलो असतो. आणि पालकांच्या या अपुऱ्या इच्छा ते आपल्या मुलांकडून पुऱ्या करू इच्छितात. मुलांकडून त्यांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच जातात आणि त्यामुळेच मुलांची आवड व कुवत न पाहता पालकांच्या इच्छेसाठी मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण घ्यावे लागते. असे इच्छेविरुद्ध शिक्षण घेतल्यामुळे मुलांच्या जीवनात निराशा, दुःख, उदासीनता, कंटाळा, तिटकारा आणि उद्वेग निर्माण होत असतो. माणसाला जे आवडतं ते तो लक्षपूर्वक करतो, जे आवडत नाही त्याकडे तो लक्षपूर्वक दुर्लक्ष करतो. मुलाला त्याच्या कलाप्रमाणे जे शिक्षण मिळतं त्यात तो रममाण होतो. आपल्या आवडत्या कामातून अचूकता, सूक्ष्मता, सुंदरता, निरीक्षण क्षमता, उत्कृष्टता, तत्परता, नीटनिटकेपणा, दक्षता, सुव्यवस्थितपणा, आखीव रेखीवता येते. पण जे काम आवडत नाही ते काम करताना आळशीपणा, बेफिकरी, चालढकल, गलथानपणा किंवा बेशिस्तपणा येतो. कधी कधी तर असेही घडते की अभ्यासक्रम आवडत नाही म्हणून मार्क्सही कमी पडतात. किंवा विशिष्ट अभ्यासक्रम शिकल्यामुळे म्हणा किंवा आवडीचेच काम करण्याची असलेली इच्छा यामुळे नोकरी मिळेलच याचीही शाश्वती देता येत नाही आणि अशा परिस्थितीत नैराश्य येते आणि या नैराश्यातून जन्म होतो तो परावलंबनाचा. आजचं शिक्षण म्हणजे केवळ पोपटपंची. यामुळे मुलांमध्ये विचारशक्तीचा अभाव जाणवतो. मुलांच्या विचारांना चालना न मिळाल्यामुळे ते परावलंबी होतात. त्यामुळे आजच्या शिक्षणातून मुलांना स्वावलंबनाचे पाठ मिळणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या जीवनात अनेक लहान मोठ्या समस्या निर्माण होतच असतात. त्या सोडवण्यासाठी चिंतनाची सवय असावी लागते. चिंतनशीलता नसेल तर मनुष्य स्वावलंबी होत नाही. त्याचा आत्मविश्वास नष्ट होतो. त्याचा स्वतःचा असा निर्णय तो कधीही स्वतःच घेऊ शकत नाही. त्याच्या वागण्यात विसंगती निर्माण होते. आजचा विद्यार्थी कल्पनाशील आहे. नवनवीन कल्पना त्याच्या डोक्यात डोकावत असतात. शिक्षणातून मुलांमध्ये स्वयंनिर्भरता आली पाहिजे. यासाठी श्रम प्रतिष्ठेचे संस्कार बालपणापासूनच त्यांना द्यायला हवेत. माणसाला उपजीविकेसाठी आवश्यक असणारी धनप्राप्ती मिळवण्यासाठी लागणारे ज्ञान आणि कौशल्य शिक्षणातून प्राप्त व्हायला हवे. आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित ज्ञानच न देता विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील ज्ञानही शाळा कॉलेजातून दिले पाहिजे. उदाहरणार्थ गायन, नृत्य, मातीकाम, रंगकाम असे विविध हस्तव्यवसायांकडे विद्यार्थ्यांना आता वळवले पाहिजे. त्याचप्रमाणे शेतीकामाचे ज्ञानही मुलांना दिले पाहिजे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्यात नोकरी मिळेलच असे नाही. त्यामुळे आजच्या शिक्षणाला विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची जोड देणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचे विश्व निर्माण करणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल. स्वावलंबनामुळे विद्यार्थ्याला स्वतःची ओळख होते. त्यातूनच तो कधी देशभक्त बनतो, कधी चित्रकार बनतो, कधी शिल्पकार बनतो, कधी शास्त्रज्ञ बनतो, तर कधी ज्ञानोपासक बनतो. असा हा स्वावलंबी विद्यार्थीच आपली जबाबदारी ओळखून शून्याकडून शिखराकडे जाऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्वावलंबनाचं महत्व साने गुरुजींना पटलेलं होतं.
आपल्या श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजी स्वावर

0: संबंधांचं महत्व विशद करताना एक गोष्ट सांगतात, ती अशी. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांनी आपल्या 13 वर्षाच्या मुलाला स्वावलंबनाचे महत्व पटवून देण्यासाठी मजुरीचे काम करायला पाठवले. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूवर होते, परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. काम करत असताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हूवर साहेबांना अत्यंत वाईट वाटले खरे, पण ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन आणि श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला. ही आपणा सर्वांची प्रवृत्ती हवी. असे झाले तर विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच घरातूनही स्वावलंबनाचे धडे मिळतील आणि त्यांच्यातील आत्मविश्वासाचा दिवा सदैव प्रकाशमय राहील. एकदा का मुलांना स्वावलंबनाचे पाठ मिळाले तर त्यांचा अभिमान जागृत होईल. मग ते श्रम करण्यास मागे पाहणार नाहीत. आपल्या अंगातील रग कारणी लावण्यासाठी ते मोठमोठे प्रकल्प उभारतील. एवढा प्रचंड आस हेतू हिमालय देश पसरलेला आहे, तो सुजलाम सुफलाम करण्यासाठी अंग मोडून विद्यार्थी मेहनतही करतील. त्यासाठी अनंत क्षेत्रे विद्यार्थ्यांना हाक मारित आहेत. केवळ कलम बहादूर बनण्यातच त्यांना धन्यता वाटणार नाही. शिक्षणातून जर विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला तर उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी ही उक्ती त्यांच्या जीवनात प्रत्यक्ष उतरेल.
1: स्वाती प्रकाश पाठक यांचे विचार शिक्षण आणि स्वावलंबाचे नाते आम्ही ऐकलं. आता ऐकूया शंकर महादेवन यांच्या सुंदर आवाजात कट्यार काजात घुसली या चित्रपटाचं हे गीत.

संगीतकार पंकज मंगेश कांगणे यांनी या गीताची रचना केलेली आहे आणि दुनियादारी या चित्रपटाचं हे गीत होतं. आता ऐकूया अजय अतुल यांच्या आवाजात सैराट या चित्रपटाचं हे गीत.

सैराट या चित्रपटाचं हे गीत होतं. युवावाणी या कार्यक्रमात आता शेवटचं गीत ऐकूया, क्लासमेट्स या चित्रपटाचं स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात हे गीत ऐकलं तुम्ही टाइमपास या चित्रपटातलं. संगीतकार चिनार महेश जी एच पाटील यांनी या गीताची रचना केलेली आहे आणि या गीताबरोबरच युववाणी मराठी हा कार्यक्रम इथेच संपत आहे.

ऐकताय तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. 5:58 मिनिटांचेर तुमकां ऐकूंक मेळटले कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांच्या 3 दिसांच्या दौऱ्या खातीर सेशेल्साक पावले. विमानतळार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मेनी हांणी केल्ल्या स्वागता बद्दल मोदी हांणी सोशल मिडियाचेर एका पोस्टा वरवीं कृतज्ञता व्यक्त केली. जगभरात खंयच्याय अर्थवेवस्थेची ताकद ही त्या देशातल्या एमएसएमई क्षेत्राच्या योगदानार अवलंबून असता, असे नवी दिल्लीत आज एमएसएमई दीस 2026 निमतान आयोजित एका कार्यावळीत उलयतना उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी सांगले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी आज घोषणा केली की देशातले पहिले सहकारी तत्वार चलपी रायड हेलिंग टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो विस्तार मुखावेल्या 2 वर्सांत देशभरातली 500 शारां आणि नगरांनी करतले. केंद्रीय दळणवळण आणि ईशान्येकडचे प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी आज सावन गुना हांगा आपल्या 3 दिसांच्या दौऱ्याक सुरवात केली. गोय सरकारान मे 2026 मदीं काढिल्ल्या वादग्रस्त परिपत्रक जातून राज्यातल्या 56 गावांक शहरी क्षेत्र म्हण जाहीर करपाचो प्रस्ताव आशिल्लो ताचेर गांव पंचायतींची मतां मागिल्ली. महसूल खात्यान आयज पंचायत संचालनालयाक धाडिल्ल्या पत्रांत हे परिपत्रक रद्द केला. जपानातल्या यात्सुशिरो हांगा सुरू आशिल्ल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक चॅम्पियनशिपांत भारतान आपल्या सलामीच्या सामन्यात कझाकिस्तानाचेर 2-0 अशें जैत मेळून उपांत्यपूर्व

प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटले. 7:30 चावडीर ही कार्यावळ आयकुपाक रावात. 8:05 मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो. 8:15 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलायट. 9:30 करंट अफेर्स. 10:00 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. 11:00 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो. 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो. आनी 11:12 आयची ही निमणी सभा सोंपतली. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यान वितरोवपाच्यो तारीखवार अश्यो कार्यावळी. तुम्ही आयकले आयच्या कार्यावळीची ही रुपरेषा.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: गांव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकारां कडल्यान.
2: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव
4: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी. फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन. कहानी नहीं बदली स्टाइल गया है बदल. जो कहानियां हम सुनते आए देखते आए अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल.
5: डाउनलोड वेव्स OTT ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री.
6: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादय वाहिनीवर घरकुल.
7: Namaskar, I am Dr. Rakshit Tandon, cyber security expert and professional. And these days we are seeing a typical surge in cyber incidences. We last year, as per the data, we lost approximately 22,000 crores to the scammers, cyber fraudsters. So now it is very important for us to take care of our cyber hygiene and to take care of our devices so that we don't get into such scams. Popular scams like digital arrest, fake share trading investment scams through Telegram and WhatsApp, fake crypto scams, installing APK files and hacking your devices, stealing your leaked passwords and damaging you is becoming very common. So keep changing your passwords, always have a multi-factor authentication on all your accounts, use passkey instead of passwords, and protect your net banking and banking applications. Stay safe and stay cyber surakshit. Thank you.

0: युवामनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।

0: यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादेव वाहिनीवर घरकुल.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमका सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
2: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

233 उशीक मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. सवर 15:32 जाल्ली असा आणि आता ऐकूया शब्दुली ही कार्यावळ. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात.

233 वर्षिक मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. सवर 15:32 झाली असा आणि आता ऐकूया शब्दुली ही कार्यावळ. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात हे गीत.

संगीतकार आशिले अशोक पटकी, साईश पनंडीकर हांणी या गीताची रचना केलेली आसा. स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आता ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजान हे गीत.

ऐकतानो आशा भोसले यांच्या आवाजान तुम्ही हे सुंदरशे असे गीत ऐकले आणि या गीता बरोबरच शब्दुली ही कार्यावळ हांगाच सोपता. सवर 30 मिनटां जाल्ली आसात. आता ऐकूया कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. जगभरांत खंयच्याय अर्थवेवस्थेची ताकद ही त्या देशांतल्या एमएसएमई क्षेत्राच्या योगदानार अवलंबून आसता अशें नवी दिल्लींत आयज एमएसएमई दीस 2026 निमतान आयोजीत एका कार्यावळींत उलयतना उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी सांगले. तांणी म्हणले की भारतांत एमएसएमई क्षेत्र हे पयल्या पिळगेंतल्या उद्देजकांक धैर्य आनी उद्योजकीय वृत्तीचें प्रतिनिधित्व करता. उपराष्ट्रपतींनी नमूद केले की हे क्षेत्र उच्च दर्जाची मानकां सातत्यान राखत देशाच्या एकूण निर्यातीत जवळपास 50% योगदान दिता.
1: That is the only way that our MSME can go to the next level. And it is very impressive that contributions of MSME is being felt by the Indian economy so much today. The business and environment reforms of our Honorable PM Sriman Narendra Modi ji have transformed MSMEs as the silent architects of our nation's progress.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या 3 दिवसांच्या दौऱ्याखातीर सेशेल्सक पावले. विमानतळार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी हांणी केल्ल्या स्वागताबद्दल मोदी हांणी सोशल मिडियाचेर एका पोस्टावरवी तांचे आभार मानले. सेशेल्स हो हिंद महासागरातलो एक म्हत्वपूर्ण भागीदार आनी इश्ट देश आशिल्ल्याचे तांणी नमूद केले. भारत आनी सेशेल्स हांचे बऱ्याच काळासावन आशिल्ले संबंध आनीक घटमूट करपाच्या आनी दोनूय देशातल्या जनतेच्या हिता खातीर सहकार्य वाढोवपाच्या उद्देशान ही भेट जाता अशें तांणी सांगले. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी आज घोषणा केली की देशातले पयले सहकारी तत्वार चलपी रायड हेलिंग टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो विस्तार मुकावेल्या 2 वर्सांत देशभरातली 500 शारां आनी नगरांनी करतले. भारत टॅक्सीच्या अधिकृत शुभारंभ प्रसंगी उलयतना तांणी ह्या उपक्रमाचे वर्णन सहकार क्षेत्रातले एक परिवर्तनकारी पावल अशें केले. भारत टॅक्सीचे उद्दिष्ट चालकांक जांकां सारथी म्हणटात तांकां थेट भागधारक करून एक न्याय आनी पारदर्शक येरादारी सेवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिवप हे आसा अशें शाह हांणी सांगले. ह्या मॉडेलान चालकांक तांच्या कमाईतलो व्हड वांटो मेळटलो आनी प्रवाशांक सुरक्षीत आनी परवडपी सेवांचो लाव मेळटलो अशें तांणी म्हणले. सध्याच्या एप आधारीत टॅक्सी सेवा कंपन्यार तांणी टिका केली आनी तांणी आरोप केलो की ह्यो कंपनी चालकांकडच्यान चड कमिशन आकारतात आनी खंयच्याय योग्य कारणाशिवाय चालकांची खाती निलंबीत करतात. दर रचनेबाबतच्या अहवालांचो संदर्भ दीत शाह हांणी म्हणले की कांय प्रस्थापीत प्लॅटफॉर्म सध्या ह्या सहकारी उपक्रमाचो फुडो करपाक नुकसाणीत काम करतात, मात भारत टॅक्सी एक भक्कम पर्याय म्हूण उदेतलो असो विश्वास तांणी व्यक्त केलो.
2: The very first reason for the creation of Bharat Taxi is that there should be no exploitation of either our Sarthis or our customers. This is the foremost reason. Second, the Sarthi should be respected. They should not be dependent or at the mercy of an app for registration. Today, I say with pride that the 7 lakh Sarthis associated with Bharat Taxi are the owners and shareholders of Bharat Taxi.
3: Malik hai shareholder.
0: ह्या वेळार प्रवाशां खातीर आनी चालकां खातीर सेवा सुदारपाच्या तशेंच येरादारी वेवस्थांचे एकत्रीकरण अदीक बळकट करपाच्या उद्देशान भारत टॅक्सीन गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य येरादारी पोलीस तशेंच प्रमुख विमानतळ आनी रेल्वे प्राधिकरणासयत खुपशा संस्थांकडे समजिकायेची कबलात केली.
3: टैक्सी बनाने का विचार आया कोऑपरेटिव बेसिस पर तो सब लोग परेशान थे कि भाई पैसा कहां से लाएंगे तो मैंने कुछ कोऑपरेटिव संस्थाओं को कहलवाया भी बुलाया भी. मुझे आनंद है कि एनसीडीसी इपको क्रिपको एनडीडीबी नाबार्ड एनसीईएल अमूल ये सब ने मिलकर बड़ी से बड़ी कंपनियों से लोहा लेने के लिए ड्राइवरों की सारथियों की अपनी एक कोऑपरेटिव बनाने का फैसला.
0: जपानातल्या यात्सुशिरो हांगा सुरू आशिल्ल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक चॅम्पियनशिपांत भारतान गट सीतल्या आपल्या सलामीच्या सामन्यात कझाकिस्तानाचेर 2-0 अशें जैत मेळून उपांत्यपूर्व फेरयेंत प्रवेश केलो. भारत चिनी तायपे कझाकिस्तान आनी फिलिपिन्स ह्या पंगडा वांगडा गट सीत आसा. चिनी तायपे आड भारताचो फुडलो खेळ ह्या गटांतलो जैतिवंत थारायतलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच आज बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश दर्यादेग, कर्नाटक दर्यादेग, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आनी ईशान्य भारतातल्या काय

ऐकुपनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल आणि कातारांच्या कार्यावळीत आता ऐकूया ज्युनियर रॉड यांच्या आवाजात हे कातार.

संगीतकार आशिल्ले जुजू आणि ज्युनियर रॉड हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले. आता ऐकूया फ्रान्सिस हांच्या आवाजान हे कातार.

0: कुरारे
1: विजय हांच्या आवाजान आम्ही हे कतार ऐकलं, आता ऐकूया. जेरी हांच्या आवाजान हे कतार.

0: ऐकूपनू याचबरोबर कांतारांची कार्यावळ हांगाच सोंपता. 7 वर 4 मिनटांचेर तुमकां आयकूंक मेळटले भावगीतांचो कार्यक्रम.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: ७:04 जाल्ली आसात, आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम। श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा म्हादय चॅनल। भावगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया नील नाडकर्णी यांच्या आवाजात हे गीत।

नील नाडकर्णी यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं पहिले वहिले प्रेम या चित्रपटाचं. संगीतकार होते अशोक पत्की. प्रवीण यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया मिलिंद यांच्या आवाजात हे गीत.

0: श्रोते हो, मिलिंद इंगळे यांच्या आवाजात तुम्ही हे सुंदर असं गीत ऐकलं. संगीतकार आनंद तारी यांनी या गीताची रचना केलेली आहे. सांजवेळी या चित्रपटाचं हे गीत होतं. आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात हे गीत.
1: पाहिले मी अशा सांजवेळी, नभालाही आली नशा पावसाळी.

तुझे लाजणे या चित्रपटाचं हे गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात तुम्ही ऐकलं. संगीतकार रजय संजय राज गुरुनंदन प्रवीण धवने यांच्यानी या गीताची रचना केलेली आहे आणि या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम इथेच संपत आहे. ऐकत राहत आकाशवाणी पणजी केंद्राचा हा महादय चॅनल. 7:20 ला तुम्हाला ऐकायला मिळणार कोकणी प्रादेशिक बातम्या.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो, गोंय सरकारान मे 2026 काडिल्ले शहरी क्षेत्र म्हळ्यार अर्बन एरिया म्हणून जाहीर करपाचे परिपत्रक आयज फाटी घेतले. भारत सरकारच्या तरणाटे कल्याण आणि खेळा मंत्रालयान तरणाटे पिळगेक डिजिटल युगात मुखार व्हरपा खातीर एका खाशेल्या ऑनलायन अभ्यासक्रमांचे आयोजन केला. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांकडे आपले विचार मांडटले. आनी अंदूची 57वी राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशीप सर्त ह्या वर्सा 30 जुलय ते 1 ऑगस्ट मजगतीं बांबोळे एथलेटिक्स मैदानाचेर जातली. आतां पुराय खबरो, गोंय सरकारान मे 2026 काडिल्ले शहरी क्षेत्र म्हळ्यार अर्बन एरिया म्हणून जाहीर करपाचे परिपत्रक आयज फाटी घेतले. ह्या परिपत्रकांत राज्य

कृष्णा माशेलकर आणि बिजुलीम पक्षाने हे भजन सादर केलेले आहे. श्रोते हो, याचबरोबर चावडेर हा कार्यक्रम इथेच संपत आहे.

233 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल. 8:02 झाली असतात. आता ऐकूया आजच्या कार्यावळीची रूपरेषा. आठ वर 5 मिनटांचेर तुमका मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो आयकुपाक मेळटले. 8:15 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ आयकुपाक रावात. 8:45 समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलायट. 9:30 करंट अफेअर्स. 10 वरांचेर नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक. 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो तुमकां आयकुपाक मेळटले. 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो. आणि 11:12 आयची ही निमणी सभा सोपतली. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यान वितरोवपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुम्ही ऐकले आयच्या कार्यावळीची रूपरेषा.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्या.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: ऐकू पेनू 8:05 जायत आयल्ली आसा. आतां ऐकुया मुंबय केंद्रावेल्यान साक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं

0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते, अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल, असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
4: नीट पेपर फुटे असेल, पीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल, असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून

0: देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71.30 कोटी डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिन्हा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .233 मीटर म्हणजेच 1287 किलो अशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हा माधव चॅनल. 8:15:40 झाली असतात आणि आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया कार्तिक यांच्या आवाजात हे गीत.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातले हे गीत ऐकले तुम्ही. संगीतकार प्रीतम कार्तिक हांच्या आवाजान हे गीत आशिले आणि निलेश मिश्रा हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया के हांच्या आवाजान ओम शांती ओम या चित्रपटातले हे गीत.

संगीतकार विशाल शेखर, ओम शांती ओम या चित्रपटातलं हे गीत आशिल्लं आणि विशाल ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया ओके जानू या चित्रपटातलं हे गीत अरिजित सिंग ह्यांच्या आवाजात.

संगीतकार ए आर रहमान, ओके जानू या चित्रपटातले गीत आशिल्ले आणि गुलजार हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया श्रेया घोषाल आणि अजय हांच्या जोडावाजान हे गीत.

2011 सालान प्रकाशित झालेलो चित्रपट सिंगम या चित्रपटातले गीत आशिल्ले. संगीतकार अजय अतुल, स्वानंद किरकिरे हांनी या गीताची रचना केलेली असा. श्रेया घोषाल आणि अजय हांच्या जोड आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आता ऐकूया उदित नारायण आणि अलका याग्निक हांच्या जोड आवाजान हे गीत.

लगान या चित्रपटातले हे गीत आशिले उदित नारायण आणि अलका याग्निक हांच्या जोड आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार सुखविंदर सिंग, जावेद अख्तर हांनी या गीताची रचना केलेली असा. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया जावेद अली हांच्या आवाजान.

जोधा अकबर या चित्रपटातले गीत आशिल्ले जावेद अली हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार ए आर रहमान, जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ हा सोपता 8:45 मिनिटाचेर तुमका ऐकूंक मेळटले दिल्ली केंद्रावळ्यान हे वितरोपाच्यो कार्यावळी.

ऐकू पॅनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. 11:12 जाल्ली आसा आणि इथल्यान आयची ही तिसरी सभा हांगा सोंपता. परतून मेळचे फाल्यां सकाळी 5:00.